वेखो तुसी साका जल्ले आदे बागदा होया सी जुल्मे उठे खूनी रागदा ऊधम जहे जोदे उड़वारन।